आखे पड़े करे वख्यान, आखे ब्रह्मे आखे इंद, आखे गोपी तै गोविंद, आखे ईश्वर आखे सिद्ध, आखे केते कीते बुद्ध, आखे दानव आखे देव।